यमनी हुसैन पारां सामुंडी गुजरगाह बाबत मंदर ते कब्जो करण जी दावा आलमी वापार में वॾी रंडक पैदा थियण जो ख़दशो यमनी हुसैन मौजूद बाबल मंदब वेझो अलमरमी फौजी अॾे आहे ज़िक्र बेट ते कंट्रोल करे वरितो आहे हाणे बाबल मंदब खे बंदि करण जो इख़्तियार बि हुसैन वटि आहे।

0: ساری کیڑے موضوع بابت لسنرز کی جان نیدا سے
1: اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم صلی اللہ علیہ وسلم پہرا تو سب تعریف ہوں رب پاک جے جے کو اساں کے جارے تھو خرائے تھو روزی دے تھو ای خوشی دے تھو سبنی زمینی آسمانی آفت خاں محفوظ رکھے تھو اصل پروگرام سچی گال بر وقت ہن ٹائم تے نشر تھین دو ہے اصل کلینک جرمن ہومیوپیتھک کلینک اواں کے خبر ہے تا ہفتے جا 6 دی مہراپور شہر میں کوٹڑی روڈ تے ساموں ودن پوٹا پیٹرول پمپ تے کلینک ہے جے کو ٹائمنگ اساں جی رکھے ہوندی ہے صبح جو 10 بجے کھا شام جو 5 بجے تائیں ہن میں اساں پنجے سامین کے بدلے نالوں تا ان میں ہفتے جا اساں جا 3 دن جمعے جو دی چھنچر جو دی ائی آچر جو دی چیک اپ فیس فری رکھے ہوندی ہے جے کے بھی مستحقین ہوندا ہیں یا ضرورت مند ہوندا ہیں وہ ان میں فائدہ اٹھ سکدا ہیں البتہ دوا مریض کے پانچ وٹنی ہوندی ہے اساں پنجے پروگرام جو مقصد یہ ہوندا ہے سچی گال ایکڑے ای اویئرنیس جو پروگرام ہے ان پلیٹ فارم تا اساں کوشش کندا ہوں تے جے کے بھی اساں جا سامعین ہیں انہاں تائیں ایکڑی صحت کے متعلق بیماری کے متعلق جان پہنچائیں جے کے دیسی ٹوٹکا ہوندا ہیں انہاں دے حوالے سان جان پہنچائیں یا بیماریوں دے حوالے سان اویئرنیس دینی ہوندی ہے تواں کے جے کدے کا تکلیف تھے تھی تواں کے خبر ہوجن گھوجے تواں کے کیڑی تکلیف ہے ائی اڑے طریقے سان اساں جے ہنن جے کو اسو جڑے ہی پروگرام اونیر تھیندو ہے تا ہزارن دی تعداد میں لسنرز اساں جا انتظار میں ہوندا ہیں ائی جے کو اسو پروگرام کے بدن ہیں مختلف ویوز بھی جے کو اسو ہمیشہ پازیٹیو سوچ رکھن گھرجے جدیں بھی کا سٹھی گال ہوندی ہے تو ان کے ہائی لائٹ کرنا تمام ایکڑو بہترین کم ہوں ہے جی ہاں بالکل جے کو ایسو پروگرام سچی گال جی حوالے سے ہی گال کوں پیا پروگرام سچی گال میں مختلف جی پہ گال کی بیماری کے حوالے سے اصل گلائی ہے تو بیماری وہ ہوں دسو ہر ایکڑی عام بیماری اواں کی خبر ہے تپ بخار یا خانسی نزلہ زکام وغیرہ ہوں اصا وٹ پیشنٹس جی ان کرونک ڈزیز یعنی کہ پرانی جی عرصے دراز کا وی مریض کے تکلیف ہوں کن کے نرگ جو سور ہوں کن کے جوائنٹس پین ہوں یعنی کن کے جوڑن کی تکلیف ہوں کن کے ارگن کی تکلیف ہوں کن کے پتھری ہوں گردے میں پتھری ہوں کن کے یعنی پتے میں پتھری ہوں کن کے جو ایسو بواسیر جو مسئلہ ہوں کن جو پروسٹیٹ گدود جو مسئلہ ہوں ان سبھی جو حل میڈیکلی لائن میں صرف آپریشن ہی ہوں لیکن اللہ تعالیٰ کی مہربانی سے اساں وٹ ہومیوپیتھک میں ان جو بغیر آپریشن کے جو ایسو علاج کیا ویندو ہے اللہ تعالیٰ کی مہربانی سے شفا دین کی ذات ان کی ہے سب میں جدہ اساں وٹ 90% الحمدللہ مریض ٹھیک تھی تھن تو یہ قدرت کی ایکڑی بھلائی ہوں ظاہریات جو ہے سو کہ پرانی تکلیف ہوں کہ اساں جا غریب حضرات ہوندا ہیں جے کہ دوا پورو استعمال نہ کر سکندا ہیں ان دے کرے جی ویندان یا دوا کے صحیح نہ سمجھ سکندا ہیں یا کہ او پرہیز صحیح نہ کر سکندا ہیں تے انہن دی دوا جے او رہ جی ویندی ہے پورو ٹائم نہ تھی سکندا ہے تے ظاہریات ان کے فرق نہ بھی پوندو ہے لیکن یہ ہے کہ ان دوا جو کو بھی سائیڈ ایفیکٹ نہ ہوندو ہے ائی سائیڈ ایفیکٹ چھو نہ ہوندو ہے یہ بالکل شرطیاں چے سکوں تھا جو اسانجو دواؤں کیمیکلس میں نہ ٹھہندی صرف جڑی بوٹے میں ٹھہندی قدرتی شے میں کدیں بھی کن کے بھی کو بھی نقصان کون ہے نقصان ہمیشہ کیمیکل والے شے میں ہے ریئیکشن ہمیشہ کیمیکل والے شے میں ہے سو اڑے طریقے سے بیماری کے حوالے سے جی کہ گال کوں تو اصا پیشنٹس ڈسند تو جی زیادہ تر پیشنٹ جن مرض میں کوشش کرنا ہوں تو ان کے ہائی لائٹ کیوں اڑے طریقے سے نک کی ہڈی جدید ودی ویندی ہے یا نک کی ہڈی کے متھا گوشت ودی ویندو ہے وہ پیشنٹ حضرات اصا تمام گھنا جو ہے سو ان جا بھی کیسز گھنا ہوتا ہے ان کی بھی مزے کی گال یہ اواں بدائیں ہلوں تو ان جو بھی جو ہے سو آپریشن ہی سجیسٹ کیا ویسے ہے لیکن آپریشن بھی ان حل نہ ہوں اگتے ہلی وی جو ہے سو وہ گوشت جو ہے سو گروتھ کرو ہے وی پیشنٹ وہ جو ہے سو ان مصیبت میں اچھی ویسے ہے الرجی بیسیکلی ان کی الرجی جو مسئلہ ہوں جیس تھی ان کی الرجی کنٹرول میں نہ تھی ہے تو ان کے وہ مرض جو ہے سو ختم نہ تھی ان کے کرے اسا مرضی مریض کے ڈسی کر دوا ڈیندا ہوں مرض کے जेको आहे सो पंहिंजी जॻह ते रखी, लेकिन मरीज़ जॾहिं साम्हूं ईंदो आहे त मरीज़ जा कॉज ऑफ रीज़न्स हिस्ट्री वठी करे, मरीज़ जी जेको आहे सो पंहिंजी सॼी हिस्ट्री वठी मरीज़ खे ॾिसी करे पोइ जेको आहे सो दवा ॾिनी वेंदी आहे। उनजी ख़बर पइजी वेंदी आहे त उनजी हिस्ट्री में छा हो, उनजो ब्लड प्रेशर केतिरो आहे, उनजी पल्स केतिरी आहे, उनजी हार्ट बीट केतिरी आहे, उनजो बी पी केतिरो आहे, उनजो बी डाइग्नोस कई वेंदी आहे, उन खां बाद में ई जेको आहे सो मरीज़ खे दवा ॾिनी वेंदी आहे। अहिड़े तरीक़े सां नक जी हॾीअ जे मथां गोश्त वरणु इहो छो थींदो आहे, या एलर्जी छा थींदी आहे, या साइनसाइटिस जंहिंखे असां चवंदा आहियूं साइनसाइटिस, त इहो छा आहे, त इन जे बारे में पंहिंजे असां ॿुधंदड़नि ताईं जो प्रोग्राम बि अवेयरनेस जो आहे त ॿुधंदड़नि ताईं बि इहा असां पंहिंजी हिकिड़ी ॼाण पहुचाईंदासीं। ॾिसो साइनस असांजे चहिरे में जेकी असांजो चहिरो हूंदो आहे उहा हिकिड़ी केविटी हूंदी आहे, उन में चार जेको आहे सो साइनस हूंदा आहिनि, यानी हिकिड़ो निरड़ ते जेको हिकिड़ी अखि जे मथां, ॿियो ॿी अखि जे मथां, ॿियो गलनि जे मथां, यानी अखियुनि जे हेठां गलनि जे मथां, इहे असांजा साइनस हूंदा आहिनि। साइनस जो कमु इहो हूंदो आहे म्यूकस ठाहिणु, जेको बि रतूबत हूंदी आहे उहा जेको आहे सो उहो अख़राज कंदो आहे। जेके बि बैक्टीरियाज हूंदा आहिनि उहे जॾहिं अंदरि हमिलो करण जे लाइ ईंदा आहिनि त उहे साइनस ई हूंदा आहिनि, जेके हिकिड़े क़िस्म जा असांजा चौकीदार हूंदा आहिनि जो उन्हनि खे बैक्टीरियाज़ खे रोकींदा आहिनि ऐं उहे अंदरि जेको आहे सो न अची सघंदा आहिनि। बेसिकली एलर्जी मरीज़ खे थींदी आहे, एलर्जी जॾहिं थी वञे थी ऐं उनखे सही नमूने सां ट्रीट न कयो वेंदो आहे त अंदरि प्लेप्स ठही वेंदा आहिनि नेज़ल प्लेप्स जी सूरत में जेको आहे सो। इन जे करे पहिरीं इलाजु असां काज ऑफ रीज़न मां जीअं ॻाल्हि कई त जेकॾहिं हिकिड़ो ॾिसो मर्ज़ु आहे, हिकिड़ो कंहिंखे गदूद अंदरि ठही वियो आहे, प्लेप्स ठही विया आहिनि, लेकिन जॾहिं प्लेप्स खे माण्हू रुगो ख़तमु कंदो, सर्जरी सिर्फ़ु प्लेप्स जी थींदी आहे, यानी सिर्फ़ु मांस जी थींदी आहे, गदूद जी थी वेंदो आहे, पर अॻिते हली वरी उहा ई साॻी एलर्जी जो मसइलो जेको रहंदो आहे उहो वरी अॻिते हली साॻा गदूद थी वेंदा आहिनि। पर जेकॾहिं बेसिकली ट्रीटमेंट कई वञे एलर्जीअ जी, एलर्जी खे ख़तमु कयो वञे त उहे प्लेप्स बि न ठहंदा, या ठहंदा त उहे ख़तमु थी वेंदा। इन जे करे असां पहिरियां एलर्जी जी ट्रीटमेंट कंदा आहियूं, पोइ जेको आहे सो यानी उहे प्लेप्स जेके हूंदा आहिनि उहे बि ऑटोमेटिकली आहिस्ते आहिस्ते जेके इन्फ्लेमेशन जी सूरत में हूंदी आहे उहे रिड्यूस थींदा वेंदा आहिनि ऐं पोइ जेको आहे सो ख़तमु थींदा आहिनि। इहो मेडिकली इलाज में ईअं कतन न आहे, सिर्फ़ु जेको आहे सो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके एलर्जी जी टेबलेट ॾींदा बि आहिनि त उनखे उनजो दम एतिरो ई हूंदो आहे त उनखे सिर्फ़ु फ़िलहालु जेके निछूं ईंदियूं आहिनि, चिकूं ईंदियूं आहिनि, उन्हनि खे वक़्ती तौर जे लाइ जेको आहे सो रोकणो हूंदो आहे, उनखे मुकमल ख़ात्मे जे लाइ हरगिज़ न हूंदी आहे। ऐं सो बि जेको ऑफिशियल वर्क कंदो आहे, जेको कमु वारो माण्हू हूंदो आहे ॾींहं जो कमु करे, उहे उन्हनि दवाउनि में सेडेशन हूंदी आहे, यानी गनूदगी हूंदी आहे, पोइ पेशंट रुगो उबासियूं ॾींदो आहे ऐं रुगो ढकर खाईंदो आहे। लेकिन असांजी दवा में इहो हूंदो आहे त नॉन सेडेशन मेडिसिन्स हूंदी आहे, यानी उनजी त भली तव्हांजी टेबलेट खाधल हुजनि, न तव्हांखे उबासी ईंदी, न तव्हांखे ढकर ईंदा आहिनि। सो इहो हिन जो हिकिड़ो तमामु बहितरीन कमाल हूंदो आहे। ऐं ॿियो तॾहिं असां चवंदा आहियूं त असांजी दवा बग़ैर कंहिं साइड इफ़ेक्ट जी हूंदी आहे, बग़ैर सर्जरी जी हूंदी आहे। उहो मास जेको वधी वेंदो आहे पोइ ऑटोमेटिकली उहो रिड्यूस थींदो वेंदो आहे ऐं उन में काफ़ी फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। अछा थींदो ईअं आहे जॾहिं उहा मरीज़ खे तकलीफ़ थींदी आहे त पोइ पेशंट जो जेको आहे सो निछूं ईंदियूं आहिनि, मथे में सूरु पवंदो आहे, हल्की हरारत बि थींदी आहे, बुख़ार बि थींदो आहे। ऐं इहो जॾहिं ॾिसो ENT यानी तव्हां कॾहिं ॿुधो हूंदो त भई ENT वारो डॉक्टर, यानी ईयर नोज़ ऐं थ्रोट, ईयर माना कन, नक नोज़ माना नक, थ्रोट यानी गलो, यानी कन नक गले वारो डॉक्टर हिकिड़ो ई मेडिकल जो हूंदो आहे जंहिंखे ॾेखारींदा आहिनि। इहे टई रस्ता मिलियल हूंदा आहिनि, तव्हां किथे बि तव्हां चवंदा न भई ट्रिवाटो आहे त अहिड़े तरीक़े सां हीउ सिस्टम हिकिड़ो ट्रिवाटे ते ठहियलु हूंदो आहे, यानी हिकिड़ो ईयर, ॿियो नोज़, टियों थ्रोट, हिकिड़ो ई हिननि जो रस्तो हूंदो आहे। जेकॾहिं कन में प्रॉब्लम थींदो त उहा जेको गनूदगी हूंदी उहा नक जे तरफ़ ऐं गले जे तरफ़ वेंदी, जेकॾहिं नक जे तरफ़ हूंदी त उहा गले जे तरफ़ ऐं कन जे तरफ़ वेंदी। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो जंहिंखे बि जेकॾहिं साइनस जो प्रॉब्लम, नज़ल प्रॉब्लम थींदो त हुनखे कन जो प्रॉब्लम बि ज़रूरु थींदो हूंदो, कन ते ताड़ी हुनखे रहंदी हूंदी, कन ॿुधण में घटि ईंदो हूंदो, ऐं जेकॾहिं गले में उहा रतूबत किरंदी हूंदी हुनखे हल्की खंघि या सूरु गले में रहंदो हूंदो। इन जे लाइ जेको आहे सो बहितरीन तरीक़ो इहो ई आहे त पंहिंजी ट्रीटमेंट जेको आहे सो कंहिं बि मुस्तनद सुठे डॉक्टर खां करे वञे, ख़ासि करे होम्योपैथिक डॉक्टर खां, चाहे तव्हां भली मूंखां न बि करायो कंहिं ॿिए ई होम्योपैथिक, लेकिन होम्योपैथिक ट्रीटमेंट कराईंदा अचो त उन में जेको आहे सो को बि साइड इफेक्ट कोन्हे को बि नुक़सानु कोन्हे को ऐं होम्योपैथिक दवा बेज़र हूंदी आहे केमिकल्स खां पाक हूंदी आहे अहिड़े तरीक़े सां असां दवाऊं मरीज़ खे अच्छा उहो दवा जी हिकिड़ी मक़दार हूंदो आहे मुयार हूंदो आहे दवा जो जेकॾहिं मुयारी दवा जीअं जर्मन जी असां दवा ॾींदा आहियूं उन सां गॾो गॾु जेको आहे सो ॿियूं बि जेकॾहिं दवा पाकिस्तानी बि हूंदी आहे त उहा इम्पोर्टेड हूंदी आहे त जेकी उहो पंहिंजो ओतिरी ताक़त रखंदी हुजे जंहिं सां जेको आहे सो मरीज़ ठीकु थियो वञे पर पिया जेकॾहिं पेशंट जा इते ख़र्च थियनि था त उहे सजाया वेंदा आहिनि बजाए मेडिकली ट्रीटमेंट जे जो उनजो वञी पछाड़ी ऑपरेशन ताईं पहुचे या जेको आहे सो ख़्वा मख़्वा जेकी मेडिसिन्स हू इस्तेमालु कंदो ईंदो आहे त उनजे ई हिकु दवा जेको आहे सो जेकॾहिं मयारी ॾींदी थी वञे त उन में पेशंट जो ई पंहिंजो फ़ाइदो हूंदो आहे अहिड़े तरीक़े सां उन में इन इलाज में परहेज़ तमामु ज़रूरी हूंदी आहे परहेज़ जो रद्द अमल तमामु घणो हूंदो आहे जेकॾहिं मां पहिरीं चई वेंदो आहियां पेशंट खे त जेकॾहिं परहेज़ तव्हां कयो त दवा बि तव्हां वठी वञो दवा बि इस्तेमालु कयो वरना दवा इस्तेमालु करण जो को बि जवाज़ु न आहे छो जो ऐं असां वटि वरी पेशंट हिरियल इन ते हूंदा आहिनि भई जेसि ताईं इंजेक्शन न लॻी आहे तेसि ताईं असांखे रिलीफ न मिलंदो आहे या इंजेक्शन लॻी वञे या जेको आहे सो असां हिरियल हूंदा आहियूं त भई फ़िलहालु जेको ॿ टेबलेट खाधियोसीं केतिरो फ़र्क़ु पियो ही अहिड़े क़िस्म जी का बि हिन में दवा न हूंदी आहे ड्रॉप फॉर्म में बि हूंदी आहे त जीअं पेशंट मुकमल कोर्स जेसि ताईं टे चारि महीना न कंदो आहे तेसि ताईं फ़र्क़ु न पवंदो असां वटि वरी ईअं बि थियो आहे जो पेशंट हिकिड़ो मिसाल टे महीना अॻे अची वियो या चारि महीना अॻे आयो या छह महीना अॻे आयो हिकिड़ी दवा वरितई वरी महीनो थी वियो वरी महीने महीने ते उहो ॾेखारियो छहनि महीननि खां पोइ चई त मां छह महीना इलाजु करायो त उहो छह महीना इलाजु न हूंदो आहे उहो सिर्फ़ु छह दफ़ा हुनजी ट्रीटमेंट थी इहो छह महीना जेको रेगुलरली या टे महीना जेको रेगुलरली ट्रीटमेंट कराए थो लगातार चेन वांगुरु त उनखे ई जेको आहे सो रिलीफ मिलंदो आहे सो ॻाल्हि तफ़सीली ॿुधाइण जो मुंहिंजो मक़सदु इहो हूंदो आहे हिकु त अव्हां सां हिकिड़ो ॻाल्हाइण जो दिलि खोले हिकिड़ो मौक़ो मिली वेंदो आहे ऐं मां कोशिशि कंदो आहियां त तव्हांखे हिकु हिकु नंढी खां वॾी ॻाल्हि खोले जेको आहे सो सम्झाइजे सो अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो तव्हांखे इन जे मुतालिक़ का बि अव्हांखे ॻाल्हि पुछणी आहे त बिल्कुलु पुछी सघो या कंहिं बि बीमारी जे मुतालिक़ हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलंदुसि त खोड़ सारियूं ॻाल्हियूं असांजे ईंदियूं आहिनि जेके बेतुकियूं हूंदियूं आहिनि यानी उहे एतिरो तंग कंदा आहिनि पेशंट्स जो यानी ख़्वाम ख़्वा हिकिड़ो जेको ज़रूरत वारो पेशंट हूंदो आहे जंहिंखे पुछणी का ॻाल्हि हूंदी आहे कंहिं बीमारी मुतालिक़ उहो वीचारो रहिजी वेंदो आहे सिर्फ़ु हुन जे पुठियां काल जे पुठियां हुनखे सिर्फ़ु पंहिंजो रेडियो ते आवाज़ु ॿुधणो हूंदो आहे अॻिले खे पर इहो न सोचींदो आहे त जेको प्रोग्राम जे कहिड़े इंतज़ार में माण्हू वेठो आहे का ज़रूरी ॻाल्हि कंहिंखे पुछणी आहे उहो पेशंट रहिजी वेंदो आहे या कंहिंखे ग़लति जेको आहे सो साबित करणु इहा इंतिहाई हिकिड़ी किरियल ॻाल्हि हूंदी आहे छो जो ही प्रोग्राम असां बग़ैर कंहिं लालच जे बग़ैर कंहिं जेको आहे सो उनजे पेश कंदा आहियूं त जीअं पेशंट मरीज़ ॿुधनि उन्हनि खां जेको आहे सो हिकिड़ी नॉलेज हासिलु कनि या अहिड़े तरीक़े सां जेके पेशंट अवेयरनेस उनखे मिलंदी आहे या जेके ठीकु थी वेंदा आहिनि त ॾिसो पंहिंजा व्यूज़ रिकॉर्ड कराईंदा आहिनि असां वटि या जेको आहे सो पेशंट कॉल लाइव कॉल करे जेको आहे सो हिकिड़ो असांखे इनकरेज करण जे लाइ हिमथाइण जे लाइ जेको आहे सो हिकिड़ो ॿुधाईंदा आहिनि त असांखे हिन मां इहो न सिर्फ़ु असां इनकरेज थींदा आहियूं बल्कि ही असां बि जेके व्यूज़ जेके मरीज़ जा रिकॉर्ड कराईंदा आहियूं त सिर्फ़ु इन जे करे त मरीज़ जेके ॿिया ॿुधनि त उन्हनि खे ख़बर पए यकीन थिए त होम्योपैथिक दवा में हेतिरो जेको आहे सो असरात हूंदा आहिनि वॾी महिरबानी टाइम अव्हांजो तमामु घणो वरितोसीं यसन भाई थैंक्यू
0: तमामु घणी महिरबानी सर माशाल्लाह तव्हां तमामु हिकु बहितरीन ॼाण ॾिनी पंहिंजे ॿुधंदड़नि खे डॉक्टर साहबु कॉलनि जो सिलसिलो जारी थी चुको आहे कॉलनि जी तरफ़ बि हलंदासीं इन खां पहिरियां ऐं असांजे प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए शामिलु थी सघो था ऐं लाइव कॉल जो नंबर आहे 0301-96-8051 हलंदासीं प्रोग्राम जी पहिरीं कॉल जी तरफ़ ॾिसंदो लाइन ते केरु मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा अवां जो आवाज़ सही न पियो अचे जॻहि चेंज कंदा
2: हा साईं मां

0: जी अॼु लॻे थो त सभई जेको आहे त जोश ऐं जज़्बे वलवले सां आहिनि. हिकिड़ो ॿियो कॉलर असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे. अस्सलाम वालेकुम, केरु अदा किथां खां?
1: वालेकुम सलाम साईं, आबिद हुसैन शंबाणी रसूलाबाद.
0: आबिद हुसैन
1: शंबाणी,
0: शंबाणी आबिद शंबाणी रसूलाबाद खां.
1: जी मुंहिंजा
0: साईं अदा प्रोग्राम में वेलकम मलिकार, ख़ुश आमदीद अव्हां खे. अव्हां लॻे थो असांजा रेग्यूलर लिसनर आहियो.
1: बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांजो जॾहिं खां प्रोग्राम शुरू थियो आहे नी.
0: जी